0: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत राज्यभरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप। माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। पत्रकारांनी शासन आणि समाज यांच्यात सेतूचं कार्य करावं, राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचं आवाहन। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं घवघवीत यश, बार्निका एलंगोवन हिने पोल व्हॉल्ट प्रकारात घडवला इतिहास। आता सविस्तर बातम्या। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत काल राज्यभरात सर्वत्र लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला। 12 दिवसांच्या घरगुती गणपतींचं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन करण्यात आलं। कृत्रिम हौदात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याकडे अनेक नागरिकांचा कल दिसून आला। मुंबई पुणे नाशिकसह सर्व शहरांमध्ये सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या। पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता गणेश विसर्जन मिरवणुकीनं होत आहे। काल सकाळी महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या गणपतींची मिरवणूक पारंपरिक थाटात पार पडली। सनईचे मंगलसूर, ढोलताशाचा गजर, फुलांनी सजवलेल्या पालख्या आणि बाप्पा मोरया जयघोषात मानाच्या पाचही गणपती मूर्तींचं विधिवत विसर्जन करण्यात आलं। भाऊ रंगारी आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीसह अनेक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन काल पार पडलं। ढोलताशांचा गजर, लेझिम फतके आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने मध्यवर्ती पुण्याचा परिसर दुमदुमून गेला होता। विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुणेकरांसह बाहेरगावाहून आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती। पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच आहे। मुंबईत गिरगाव चौपाटीसह विविध ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात आलं। विसर्जन मार्गांवर गणरायांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। ढोलताशांच्या गजरात फुलांची आणि गुलालाची उधळण करत विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका मार्गस्थ झाल्या। विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी मुंबईत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। प्रमुख विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ड्रोनद्वारे गर्दीवर लक्ष ठेवण्यात आलं होतं। विसर्जन जीवरक्षक, रुग्णवाहिका आणि मोटार बोटी देखील तैनात ठेवण्यात आल्या होत्या। गिरगाव चौपाटी इथं गणेश विसर्जन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायावर पुष्पवृष्टी केली। भक्तिभावाने श्री गणेशाला निरोप देताना कुबुद्धीचं विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी गणरायाला केली। महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत विसर्जित होणाऱ्या श्री गणेश मूर्तींच्या संख्येइतकी झाडं लावण्याचा उपक्रम राबवण्यात येत असून गणेशोत्सवाला वृक्षसंवर्धनाची जोड देण्यात आली। नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन तसंच नाशिकच्या महापौर हिमगौरी अडके यांच्यासह लोकप्रतिनिधींनी नारळ वाढवून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ केला। नाशिक महानगरपालिकेकडे 35,000 अधिक मूर्तींचं दान करण्यात आलं। लातूरमध्ये यंदा पावसानं पाठ फिरवल्यानं नदी नाले आणि नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडले असल्यानं महानगरपालिकेने उभारलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती संकलन केंद्रांना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या नंदुरबारच्या ऐतिहासिक दादाबाबा गणपतीच्या रथोत्सवातील हरिहर भेटीचा सोहळा देखील काल मोठ्या उत्साहात पार पडला। बुलढाणा जिल्ह्यात खामगाव इथं गणेश मंडळांनी यंदा डीजेऐवजी ढोलताशा, झांज, लेझिम आणि पारंपरिक वाद्यांचा वापर केला। या पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका अधिक उठावदार ठरल्या। रत्नागिरी, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, बीड, धुळे, जालना, नांदेड, रायगड, अहिल्यानगर आदी जिल्ह्यांमध्ये मोठ्या भक्तिभावानं गणरायाला निरोप देण्यात आला। माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही, तसंच कामगारांच्या विविध प्रश्नांवर येत्या महिनाभरात ते 1.5 महिन्यात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी मुंबईत दिली। माथाडी नेते दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त वाशी इथल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। वडाळा येथील गृहप्रकल्पात 3,000 माथाडी कामगारांना हक्काची घरं दिली जातील आणि वाशी एपीएमसी मार्केट यार्डचा पुढील 50 वर्षांचा विचार करून जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात येईल अशा महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. यावेळी माथाडी कामगारांना माथाडी भूषण आणि इतर पुरस्काराने गौरवण्यात आलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. समाज माध्यमांमध्ये अनेकदा असत्य आणि अर्धसत्य माहिती पसरवली जात असताना पत्रकारांनी सत्य जनतेपर्यंत पोहोचवावं असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. पत्रकारांनी शासन आणि जनता यांच्यातील सेतू म्हणून काम करावं असंही राज्यपाल म्हणाले. महाराष्ट्र भेटीवर आलेल्या छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागातील तसंच बिहारमधील पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळानं काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची मुंबईत सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. पत्रकारांनी जनजागृतीचं काम करावं असं आवाहन देखील राज्यपालांनी यावेळी केलं. मेक इन इंडिया उपक्रमाला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2014 या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया उपक्रमाच्या 12 वर्षांच्या पूर्ततेनिमित्त समाधान व्यक्त केलं आहे. या उपक्रमामुळे भारतात अधिक उत्पादन, अधिक गुंतवणूक आणि अधिक निर्यात शक्य झाली असून हा बदल विविध क्षेत्रांमध्ये दिसून येत असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊयात प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयीची माहिती.
1: ज्यांना निधीची गरज आहे त्यांच्यापर्यंत निधी पोहोचवणं आणि ज्यांच्यात व्यवसाय उभारण्याची क्षमता आहे त्यांच्या स्वप्नांना बळ देणं याच उद्देशातून 2015 प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात करण्यात आली. देशातील व्यवसाय करणाऱ्या लाखो नागरिकांना अनेकदा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी भांडवलाची गरज असते. आजपर्यंत या योजनेअंतर्गत 57 कोटींहून अधिक कर्ज मंजूर करण्यात आली असून 40 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचं कर्ज वितरण झालं आहे. मुद्रा योजनेचा लाभ समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचला असून वितरित झालेल्या कर्जांपैकी 68% कर्ज महिलांना तर 51% कर्ज अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना मिळाली आहेत. 2015 ते 2018 या कालावधीत मुद्रा योजनेमुळे 1,12,00,000 निव्वळ अतिरिक्त रोजगार निर्माण झाले. या योजनेअंतर्गत 2024 कर्जाची कमाल मर्यादा 10,00,000 रुपयांवरून वाढवून 20,00,000 रुपये करण्यात आली. यामुळे उद्योजकांना

0: आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी अधिक भांडवल उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रधानमंत्री मुद्रा योजनेनं नोकरी शोधणारा होण्याबरोबरच नोकरी निर्माण करणारा होण्याची आकांक्षा बळकट केली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पूजा दीक्षित, पुणे.
1: दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रक्रियेला यंदा विलंब होणार नाही असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. नाशिक विभागातील 5 जिल्ह्यातील 54 तालुक्यांचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी पहिली दुष्काळ अधिसूचना काढण्याची तयारी शासनानं केली आहे अशी माहिती भरणे यांनी यावेळी दिली. जपानमधील नागोया इथं आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकलं, तर लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंग यानं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकलं. तसंच बार्निका एलंगोवन हिनं महिलांच्या पोल वॉल्ट प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत कांस्यपदक पटकावलं. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. मनप्रीत कौर हिनं महिलांच्या गोळाफेक प्रकारात कांस्यपदक जिंकलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी आपापल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 24 पदकं पटकावली आहेत. 2 सुवर्ण, 10 रौप्य आणि 12 कांस्यपदकांसह पदक तालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीमध्ये अनेक दिवसांच्या खंडानंतर काल पाऊस पडला. गडचिरोलीसह जिल्ह्याच्या विविध भागात देखील जोरदार पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. भामरागड नजीकच्या नद्या आणि नाल्यांना पूर आल्यानं परिसरातील 63 गावांचा संपर्क तुटला आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा तर विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत राज्यभरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. पत्रकारांनी शासन आणि समाज यांच्यात सेतूचं कार्य करावं, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं घवघवीत यश, बार्निका एलंगोवन हिने पोल वॉल्ट प्रकारात घडवला इतिहास. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: एक सोच से शुरू हुआ ये सफर और 12 साल में इंडिया की इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग 6 गुना बढ़ी, मोबाइल फोन्स 32 गुना और एक्सपोर्ट्स 84% बढ़ गए. मेक इन इंडिया ने इंडिया को ग्लोबल स्टेज पर दी एक मजबूत पहचान.
3: भारत ग्लोबल बिजनेसेस के लिए नए अवसरों का केंद्र बन रहा है, इसलिए मेक इन इंडिया, इनोवेट विद इंडिया, स्केल फॉर द वर्ल्ड.
4: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से. तो याद रखें, रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात.
5: 100.1 मेगाहर्ट्ज पर आपने ट्यून किया है आकाशवाणी दिल्ली का FM गोल्ड. 7:21 हो चुके हैं. बादल छाएंगे, बरसने की भी उम्मीद है. मैक्सिमम टेम्परेचर 33 डिग्री सेल्सियस, मिनिमम 23 डिग्री सेल्सियस. ये है आज के मौसम का हाल. और नेक्स्ट सॉन्ग फिल्म 16 साल से है.

नमस्कार ऋषिक, तुम्ही ऐकत आहात न्यूज ऑन ए आर ॲपवर आणि 100.1 MHz मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी मनस्पर्शी. या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतोय. कालच गणपती बाप्पांना आपण मोठ्या भक्तिभावानं निरोप दिला, आपल्याला भरभरून आनंद देऊन गणपती बाप्पा त्यांच्या गावी परत गेले. हे सण उत्सव आपल्याला नवी ऊर्जा देत असतात मंडळी, आणि अशीच ऊर्जा वाढवणाऱ्या या गाण्यानं कार्यक्रमाची सुरुवात करूया. आणि गाण्यानंतर म्हणजेच 10:05 ॲडव्हान्स आयुर्वेदा हा स्पॉन्सर्ड प्रोग्राम तुम्ही ऐकाल, आणि त्यानंतर मनस्पर्शी या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत रहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी.

0: आता ॲडव्हान्स आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया. 5 मिनिटाचा हा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर मनस्पर्शी या कार्यक्रमात आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि छान छान गाणीसुद्धा ऐकणार आहोत. ऐकत रहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद

0: प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
1: नमस्कार.
0: आज आपण जी केस बघणार आहोत ती 41 वर्षांच्या गृहस्थांची आहे. त्यांना खूपच वेट लॉस होत होता आणि चेकिंग केल्यानंतर डायबेटीस डिटेक्ट झाला. मेडिसिन्स त्यांनी सुरू केले, त्याच्यानंतर शुगर कंट्रोल झाली, पण वेट लॉस काही थांबला नाही. वेट लॉस हा होतच राहिला. तसं बघायला गेलं तर डायबेटीस हा जाड माणसांमध्ये जास्त होतो असं बघितलं जातं. मग ज्यांना डायबेटीस होतो त्यांच्यामध्ये वेट लॉस का होतो?
1: नाही, कसं आहे की डायबेटीस ची आता जी एक कॉमन व्याख्या आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे डायबेटीस खूप वाढत चाललेले आहेत. म्हणजे यांच्या बाबतीत जर का बघायला गेलं तर कुठलीच फॅमिली हिस्ट्री त्यांना नव्हती. आणि ज्या वेळेला असा प्रकार होतो तर प्रत्येक वेळेला कसं की बाबा डायबेटीस म्हणलं की लगेच शुगर चेक केली जाते. पण खरं असं इतर गोष्टी पण तपासणं फार गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये बेसिकली इन्सुलिन तपासणं गरजेचं असतं. म्हणजे जर का शरीरामध्ये इन्सुलिन नसेल तर रक्तातली साखर काय होणार नाही, सेलमध्ये जाणार नाही. आणि सेलला जर का एनर्जीच नाही मिळाली किंवा शुगर जी आहे ती फॅटमध्ये कन्वर्ट होण्यासाठी सुद्धा इन्सुलिन लागतं. मग त्याच्यामुळे जर का एनर्जीमध्ये कन्वर्जनच होणार नसेल जर का साखरेचं तर मग प्रॉब्लेमॅटिक पार्ट होतो की वेट लॉस व्हायला सुरुवात होते. मग त्यामुळे इन्सुलिन बरोबर आहे की नाही, पॅनक्रियाज इन्सुलिन तयार करतोय की नाही, इथून सुरुवात करावी लागते. मग त्यांच्या बाबतीत आम्ही आल्यानंतर पहिल्यांदा हेच केलं, त्यांचं इन्सुलिन चेक केलं, सी पेप्टाइडेज नावाची टेस्ट तिथे ती केली, म्हणजे पॅनक्रियाज बाबा काम करतोय की नाही. आणि आम्हाला लक्षात आलं की पॅनक्रियाज काम नीट करत नाहीये, म्हणजे बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे. पूर्णपणे बंद झालेला नव्हता पण कमी झालेला होता. आता ह्याला लाडा म्हणतात. लाडा म्हणजे लेटंट ऑटोइम्युन डिसीज, बरोबर. म्हणजे आता कसं आहे की आजकाल ऑटोइम्युन म्हणजे आपलीच प्रतिकार शक्ती आपल्याला मारण्याचे प्रकार खूप वाढत चाललेले. म्हणजे पहिल्यांदा असं व्हायचं की लहान मुलांमध्ये बाबा टाइप 1 डायबिटीस होतो किंवा जन्मतः पॅनक्रियाज काम करत नाही किंवा डेव्हलपमेंट होत नाही. त्यानंतर लक्षात आलं की लहान मुलं जी असतात त्यांच्यामध्ये व्हायला लागलेलं आहे. नंतर मग थोडंसं 11-12 म्हणजे 15-20 वर्षामध्ये, आणि आता हल्ली कुठल्याही वयामध्ये ऑटोइम्युन डिसीज होतोय. म्हणजे तुमचीच प्रतिकार शक्ती तुम्हाला मारायला लागते आणि मग ती जर का पॅनक्रियाजवर अटॅक झालं तर डायबिटीस होतो, थायरॉइड वर झाला तर थायरॉइड सारखा आजार होतो, किंवा म्हणजे आर्थरायटिस होतो, वेट गेन होतं. अनेक प्रकारचे जे आजार आहेत आजकाल ते ऑटोइम्युन डिसीज मध्ये यायला लागलेले आहेत.
0: श्रोते हो, डायबिटीस त्याचे कॉम्प्लिकेशन्स न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी, किडनी फेल्युअर, कॅन्सर किंवा मणके, गुडघे आणि हाडांचे विकार यावरील आयुर्वेदिक उपचारांसाठी ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484051025.
1: कारण कसं आहे की आजकाल अनेक आजार असे आहेत म्हणजे अनुवंशिक नसतात, त्यांना काहीच बॅकग्राऊंड नसतं आणि अचानक उद्भवतात अनेक मुलांमध्ये. म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत कुठल्याही वयात उद्भवतात, त्यामध्ये हा डायबिटीस सुद्धा आहे. आणि मग असे केसेस मग आमच्याकडे येतात की बाबा आता त्याला काही ऑटोइम्युन आहे, काही करताच येत नाही, नुसतंच मॅनेज करायचं आहे. मग मॅनेज करायचं म्हणजे कशावर करायचं तर ते डायटरी आणि प्लस मेडिकेशन्स. आणि डायटरी जर का बघितलं तर आयुर्वेदामध्ये डायटचं जेवढं डीपली नॉलेज दिलेलं आहे तेवढं कुठल्याच शास्त्रामध्ये नाहीये. तर त्या हिशोबाने जर का बघितलं तर मग यांच्या बाबतीत आम्ही बघितलं, त्यांना पहिल्यांदा आम्ही समजावून सांगितलं की बाबा पॅनक्रियाज आता काम करत नाहीये प्रॉपरली, त्यामुळे प्रायमरी लेवलला थोडं तरी इन्सुलिन आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही पेशंटचं प्रॉपर म्हणजे म्हणतो ना की म्हणजे समजावून सांगता त्यावेळेला तो काउन्सिलिंग नीट केलं जातं, त्यावेळेला तो ऐकतो आणि मग त्याप्रमाणे प्रायमरी लेवलला इन्सुलिन चालू केलं, त्याचं वेट गेन व्हायला सुरुवात झाली आणि हळूहळू एक प्रॉपर डायटरी चेंजेस, प्रॉपर म्हणजे आयुर्वेदिक मॅनेजमेंट, ओव्हरऑल बॉडी मॅनेजमेंट आम्ही करायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यांचं इन्सुलिन सुद्धा काय करून टाकलं, आम्ही बंद करून टाकलं, डायबिटीस मॅनेज केला, वेट मॅनेज केलं. त्यामुळे ऑटो इम्युन डिसीज सुद्धा रिव्हर्स करता येतात, त्याचंही रेमिशन आपल्याला नक्कीच करता येतं. पण त्याच्यासाठी एक प्रॉपर मॅनेजमेंट लागतं आणि शरीर पूर्णपणे बॅलन्स करावं लागतं. आणि ही बॅलन्सिंग मेकॅनिझम जी आहे ती आयुर्वेदाशिवाय दुसऱ्या कुठल्या शास्त्रात नाहीये. त्यामुळे ऑटो इम्युन डिसीज जर का असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
0: श्रोते हो, डायबिटीस त्याचे कॉम्प्लिकेशन्स न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी, किडनी फेल्युअर, कॅन्सर किंवा मणके, गुडघे आणि हाडांचे विकार यावरील आयुर्वेदिक उपचारांसाठी ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे. रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. आपल्या मराठी संगीत क्षेत्रात बऱ्याच अमराठी गायकांचं योगदान आहे. महेंद्र कपूर, मन्ना डे, किशोर कुमार, मोहम्मद रफी ते आत्ताच्या सोनू निगम, हरिहरन, श्रेया घोषालपर्यंत बऱ्याच अमराठी गायकांनी मराठी गाणी गायली आणि आपल्याला ती आवडलीही. महेंद्र कपूर तर दादा कोंडकेंचाच आवाज झाले होते. इतकं दोघांचं ट्युनिंग जमलं होतं आणि या गायकांनी मराठी गाणी इतकी समरसून गायली की ही गाणी अमराठी गायकांनी गायली आहेत यावर आपला विश्वासच बसणार नाही. यातलंच एक महत्वाचं नाव म्हणजे गायक संगीतकार हेमंत कुमार. मूळचे बंगालचे असणारे हेमंत कुमार यांनी हिंदी संगीत क्षेत्रात गायक संगीतकार म्हणून नाव कमावलं होतं. त्यांनी गायलेली मराठी गाणी ही प्रचंड गाजली. आज आहे गायक संगीतकार हेमंत कुमार यांचा स्मृतिदिन.

मित्रांनो, हेमंत कुमार यांचं बालपण बंगालमधल्या एका खेड्यात गेलं. ते 10 वर्षांचे असतानाच संगीताची त्यांना गोडी लागली होती. त्याकेळी खेड्यात होत असलेली नाटकं पाहत आणि लोकसंगीत ऐकत हेमंता मोठे झाले. पण संगीताचं औपचारिक शिक्षण हेमंतांना मिळालं नाही. त्यांच्या कुटुंबियांचा संगीत क्षेत्राशी काही संबंध नव्हता. कोलकाता इथल्या महाविद्यालय शिकताना 1935 साली त्यांनी आकाशवाणीवर गाण्याची चाचणी परीक्षा दिली आणि गायक म्हणून ते आकाशवाणीवर गायला पात्र झाले. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर ते अभियांत्रिकी शिक्षण

साठी जाधवपूर इथल्या बंगाल टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले, पण त्यांना संगीताची आणि साहित्याची ओढ असल्यानं वडिलांचा विरोध असूनही त्यांनी तांत्रिक शिक्षण सोडलं.

0: पर्सनल लोन ऑफर आहे.
1: पुन्हा ब्लॉक करून टाकतो
0: सर. फ्री ट्रिप टू दुबई
1: यार. हे सुद्धा ब्लॉक यार. कितीदा ब्लॉक करू?
2: फक्त फोनवरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
1: मग काय करू?
2: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
1: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
2: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAI डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.
3: आपका स्मार्टफोन हो या हेडफोन, अप्लायंसेस हो या कार, क्या वो रॉकेट जो आपके डिवाइस पे सैटेलाइट सिग्नल्स भेजता है, हर वो चीज जिसे पाने के लिए हम कभी दुनिया की तरफ देखते थे, आज खुद बनाते हैं और पूरी दुनिया तक पहुंचाते हैं. एक सोच से शुरू हुआ ये सफर और 12 साल में इंडिया की इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग 6 गुना बढ़ी, मोबाइल फोन्स 32 गुना और एक्सपोर्ट्स 84% बढ़ गए. मेक इन इंडिया ने इंडिया को ग्लोबल स्टेज पर दी एक मजबूत पहचान.
4: भारत ग्लोबल बिजनेसेस के लिए नए अवसरों का केंद्र बन रहा है, इसलिए मेक इन इंडिया, इनोवेट विद इंडिया, स्केल फॉर द वर्ल्ड.
5: नमस्कार, मी गिरिजा ओक गोडबोले. ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. मस्त मस्त मराठी गाणी आणि खुसखुशीत गप्पांसाठी ऐकत रहा FM गोल्ड.
6: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. गायनात गती असणाऱ्या हेमंतांना साहित्य क्षेत्रात देखील रस होता. 1937 साली त्यांनी लिहिलेली एक लघुकथा आणि गायलेलं एक गाणं, या दोन्ही गोष्टी प्रसिद्ध झाल्या आणि हेमंतांमधला कलाकार जन्माला आला. शाळेत असताना त्यांची सुभाष मुखोपाध्याय यांच्याशी मैत्री झाली. हेच सुभाष पुढे कवी म्हणून प्रसिद्ध झाले. तसंच त्यांची प्रख्यात लेखक संतोषकुमार घोष यांच्याशी मैत्री झाली. त्यांनी लहान कथा लिहिल्या तर सुभाष यांनी कविता लिहिल्या आणि हेमंत कुमार यांनी गाणी गायली. असं एकूण त्रिकूट जमलं होतं. वर्षभर विद्युत अभियांत्रिकी शिकल्यावर हेमंत कुमार यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि पूर्ण वेळ गायक संगीतकार म्हणून काम करायला सुरुवात केली.

0: घोरी।
1: उस्ताद फैयाज खान यांचे विद्यार्थी फणीभूषण बॅनर्जी यांच्याकडून हेमंत कुमारांनी शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं होतं आणि हेमंत कुमार यांच्यावर रवींद्र संगीताचा प्रभाव होता। त्यांच्या घराचं नावही त्यांनी गीतांजली असं ठेवलंय। 1937 हेमंत कुमार यांच्या बंगाली गाण्याची कोलंबिया कंपनीनं पहिली ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केली आणि या ध्वनिमुद्रिकेमध्ये जनते जाडी गो तुमी आणि बालो गो बालो मोरे ही गाणी होती आणि त्यांचे संगीतकार होते शैलेश दत्तगुप्त। त्यानंतर भारतीय

एक विशेष म्हणजे संगीतकार आणि गायक म्हणून प्रसिद्ध होण्याआधी हेमंत कुमारांनी दिलेल्या ऑडिशन्समध्ये रेकॉर्ड कंपन्यांनी त्यांना नाकारलं होतं. 1941 प्रदर्शित झालेल्या निमई संन्यास या बंगाली चित्रपटात हेमंत कुमारांनी पहिलं गाणं गायलं. बंगाली चित्रपटासाठी संगीतकार हरी प्रसन्न दास यांच्या हाताखाली सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणूनही हेमंतांनी काम केलं. स्वतंत्र संगीतकार म्हणून त्यांनी 1945 सालच्या पूर्वरंग या बंगाली तर 1952 सालच्या आनंदमठ या हिंदी चित्रपटाला संगीत दिलं आणि 1954 सालच्या नागिन चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शित केलेली त्यांची गाणी खूप गाजली. याच चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून पुरस्कार देखील मिळाला. आणि गायक म्हणून हेमंतांनी हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रातील जवळजवळ सर्वच आघाडीच्या संगीतकारांकडे गाणी गायली होती.

0: नमस्कार, मी अशोक पत्की, शब्द सुरांचा अवीट गोडवा अनुभवा FM गोल्ड वर।
1: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। विजय चितळे यांचा दूरध्वनी आला होता पुण्यावरून, आणि ते काही काळ कोलकाता इथे राहत होते, आणि त्यावेळी हेमंत कुमार यांची गाणी त्यांच्या कानांवर पडायची, आणि त्यांना असं वाटायचं की हे मराठीसारखं का वाटतंय, हा आवाज म्हणजे बंगाली भाषा आहे, मराठी काही कळत नव्हतं। आणि त्यांनी असं सांगितलं की काही गाणी जी आहेत, मराठी गाण्याची चाली ह्या बंगाली गाण्यासारख्याच आहेत, जसं आपण मगाशी मिडोलकर गाणं ऐकलं तसं। आणि मिलिंद टिपणीस यांचाही फोन आला होता, आणि त्यांनाही कार्यक्रम आवडत असल्याचं त्यांनी कळवलेलं आहे, गाणीही आवडत असल्याचं कळवलं आहे। रसिको चित्रपट संगीतकार म्हणून हेमंत कुमार यांनी एक इंग्रजी, 138 बंगाली, 37 हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केलं, आणि त्यांनी सुमारे 200 वर गाणी गायली, तसंच सुमारे 8 मराठी गाणी गायली। आणि मराठी गाण्यांमध्ये त्यांनी गायलेली गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत। मी डोलकर डोलकर या शांता शेळके यांच्या कोळी गीताला हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलं, आणि लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायलं। मराठा तितुका मेळवावा या चित्रपटातलं मराठी पाऊल पडते पुढे हे गीत मंगेशकर भावंडांबरोबर हेमंत कुमारांनी गायलंय, ते सुद्धा तुम्ही ऐकलंय। प्रीतीच्या चांदराती या शांताराम नांदगावकर यांच्या भावगीतालाही त्यांनी आवाज दिलाय। तुझे असूने तुझपाशी या मधुसूदन कालेलकर यांच्या गीतालाही आवाज त्यांचाच आहे। आणि गोमू संगतीनं माझ्या तू येशील का या सुधीर मोघे यांच्या लोकप्रिय गीतालाही त्यांचाच आवाज आहे। 26 सप्टेंबर 1889 रोजी कोलकाता इथं हेमंत कुमार यांचं निधन झालं, आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं गोमू संगतीनं माझ्या तू येशील का हे गाणं आता ऐकूया।

रसिकह गायक संगीतकार राम फाटक यांचाही आज स्मृतिदिन आहे आणि रामभाऊंचं क्रमिक विद्याशिक्षण चालू असतानाच त्यांनी पुण्यात राहून ग्वाल्हेर गायकीचे धडे घेतले. बालगंधर्वांनी नाटक कंपनीत येण्याचं निमंत्रण देऊनही शिक्षणाच्या कारणासाठी त्यांनी नकार दिला आणि 1945 एचएमव्हीनं त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका प्रकाशित केली आणि रामभाऊंना आपले सुखनिधान सापडले. एम ए बी टी असलेल्या राम फाटकांनी काही वर्ष शिक्षकी पेशा पत्करला, पुढे 1956 पुढची 10 नागपूर आकाशवाणी केंद्रावर तर त्यापुढची 10 पुणे आकाशवाणीवर त्यांनी नोकरी केली. इथूनच भास्करराव गोडबोले आणि जेल रानडे यांच्यासारख्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळालं.

रसिक हो पुणे आकाशवाणी केंद्रावर असताना ज्येष्ठ गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांच्याशी राम फाटक यांचा स्नेह जुळला आणि सुधीर फडक्यांच्या गीत रामायणामधली काही गाणी त्यांनी गायली. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी त्यांनी शास्त्रीय संगीत गायिका बेगम परवीन सुलताना यांच्याकडून काही मराठी भावगीतं गाऊन घेतली आणि रामभाऊंनी संतवाणीमधले तीर्थ विठ्ठल, माझे माहेर पंढरी, पंढरी निवासा, अणुरेणी या धोकडा हे पंडित भीमसेन जोशींकडून गाऊन घेतलेले अभंग खूपच लोकप्रिय झाले. याबरोबरच दिसलीस तू डाव भांडून मोडून ढाव डाव भांडून मांडून मोडू नको आणि सखी मंद झाल्या तारका ही सुधीर फडक्यांनी गायलेली भावगीतं प्रचंड गाजली.

अनुष्टुप चा पुशी रेगे काव्य पुरस्कार, काव्य शिल्प चा बालकवी निसर्ग काव्य पुस्तक पुरस्कार, सावनाचा कवि गोविंद छंदोमय काव्य पुरस्कार, पद्मगंधा प्रकाशनाचा पुरस्कार असे विविध पुरस्कार राम फाटक यांना मिळाले होते आणि त्यांचं 26 सप्टेंबर 2002 रोजी निधन झालं. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. रसिक मनस्पर्शी या कार्यक्रमात आता वेळ झाली इथंच थांबण्याची. गाणं तुम्हाला ऐकवतो आणि गाण्यानंतर युवा तरंग या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत रहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी.

नमस्कार मित्रांनो, न्यूज ऑन AIR ॲपवर आणि 100.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि युवा तरंग या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं मनापासून स्वागत करतो. मी तर तुमच्याबरोबर आहेच, पण आज आपल्या स्टुडिओत आलेला आहे आपला मित्र शैलेश कदम आणि तो फिटनेस कोच आहे आणि त्याच्याशी आपण या गाण्यानंतर संवाद साधणार आहोत.

0: हाय नमस्कार, मी अंकुश चौधरी, आपण ऐकत आहोत 100.1 मेगाहर्ट्स वर FM गोल्ड। मस्त मनमोकळ्या गप्पा आणि मराठी गाणी तुमच्यापर्यंत पोहोचवणारी माझी आवडती FM गोल्ड वाहिनी।
1: मित्रांनो, युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा अर्जे मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहेच, पण आज आपल्या स्टुडिओत आलेला आहे फिटनेस कोच शैलेश कदम। शैलेश कदम हा 2009 पासून फिटनेस ट्रेनर, फिटनेस कोच म्हणून कार्यरत आहे। त्यासोबत 2011 पासून ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशन, मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनशी तो संलग्न आहे। तसंच इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनमध्ये तो पंच म्हणून कार्यरत आहे। नमस्कार शैलेश, तुझं FM गोल्ड वाहिनीवर मनापासून स्वागत।
2: नमस्कार। नमस्कार गोपी भोसले, सर्वप्रथम मला आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना अभिवादन। तत्पूर्वी बोला।
1: बर, मुलाखतीला सुरुवात करूया। पण पहिला प्रश्न मी तुला विचारतो शैलेश, की तुला फिटनेसची आवड कधीपासून लागली आणि या क्षेत्रात तू कसं काय आलास?
2: आधी सांगायचं झालं तर फिटनेस म्हणजे काय, फिटनेसची व्याख्या, त्याबद्दल थोडासा उलगडा करायचा आहे मला।
1: हो नक्की। तर
2: फिटनेस म्हणजे की तुमचं शरीर, तुमचं मन हे निरोगी, कार्यक्षम आणि ताजतवानं कसं ठेवता येईल आणि ते ठेवण्यासाठी काय करायचं, त्याला म्हणजे बोलायचं फिटनेस।
1: बरोबर। बर, मग याची आवड तुला कधीपासून लागली आणि या क्षेत्रात कसं आला?
2: आवड माझी झाली ना अगदी लहानपणापासून। लहानपणापासून या गोष्टीला तीन, प्रामुख्याने तीन व्यक्ती कारणीभूत आहेत। पहिलं नाव म्हणजे माझे वडील, स्वतः विष्णू धोंडू कदम माझे वडील। दुसरं नाव घ्यायचं झालं तर माझा सर्वात मोठा चुलत भाऊ दीपक शांताराम कदम, आणि तिसरी व्यक्ती म्हणजे गॉड ऑफ बॉडी बिल्डिंग, फादर ऑफ बॉडी बिल्डिंग, अर्नोल्ड श्वार्झनेगर। या तिघांना प्रामुख्याने मी माझ्या नजरेसमोर धरून मी माझं फिटनेस कोच, किंवा मला माझी शरीरयष्टी बनवायची, कसदार पिळदार शरीर कसं बनवायचं, हे यांच्या तिघांकडे बघून मी शिकलो आणि मी मला स्वतःला घडवलं। हां, आता फिटनेस कोच होण्यामागचं प्रामुख्याचं कारण म्हणजे मला शरीरसौष्ठव स्पर्धा मी अगदी लहानपणापासून बघतोय। लहानपण म्हणजे एक जेव्हा मला समजायला लागलं की बॉडी बिल्डिंग काय, बॉडी बिल्डर्स कसे असतात, हे एवढे पिळदार शरीर यष्टी आणि असे पिळदार स्नायू घेऊन स्टेजवरती परफॉर्म करतात,
1: ते आकर्षण
2: हो, अगदी अगदी मी डॅम्प फॅन म्हणजे अगदी वेडा होतो त्यासाठी।
1: वय किती होतं साधारण तेव्हा?
2: मी अगदी एक 8-1 वर्षाचा असताना, हो अगदी अगदी अगदी, आणि व्यायामशाळेच्या बाहेर जाऊन असं हाताची घडी बांधून म्हणजे असं सातत्याने बघत राहायचं की अरे काय, म्हणजे व्यायाम करताना जो डंबेलचा आवाज, जो प्लेटचा आवाज असतो, खणखणार असतो ना तो, ते लोखंड ज्या वेळेस असं म्हणजे अंगात अशी शहारी भरायची त्यावेळेस की आपण कधी जाणार, आपण कधी जिममध्ये वर्कआउट करणार। म्हणजे माझ्या वडिलांची जी बॉडी म्हणजे ते बायसेपची साईज, ती अशी फुगीर छाती आणि असं ते शरीर बघता असं म्हणत की आपण सुद्धा असं बनवायला पाहिजे, आपण सुद्धा असं व्हायला पाहिजे।
1: बरोबर, कसदार शरीर।
2: हो अगदी, प्रत्येक मुलाची ही अपेक्षा असतेच की आपण सुद्धा असं सुदृढ शरीर, म्हणजे असं शरीर हवं आपल्याला।
1: बरोबर।
2: हा, आणि दुसरं कारण की मी या फिटनेस क्षेत्रात आलो, कारण हे बॉडी बिल्डिंगचे जे पंच मंडळ बसतं, ज्यावेळेस मला समजायला लागलं मी एक 2011 मध्ये पंच म्हणून परीक्षा देण्यासाठी काय करावं लागतं, हे माझ्या मित्राने प्रशांत खामकर,
1: अच्छा,
2: हा, त्याची जेव्हा माझ्याशी भेट झाली तेव्हा म्हणाले की पंच म्हणून जर परीक्षा द्यायची असेल तर तुला फिटनेसचा बॅकग्राऊंड हवा। मी म्हटलं फिटनेसचा बॅकग्राऊंड म्हटलं तर काय, तर तू एक तर फिटनेस कोच हवास, फिटनेस ट्रेनर हवास, नाहीतर एक फॉर्मर बॉडी बिल्डर, किंवा तुझी स्वतःची जिम आहे का, किंवा त्या क्षेत्रात तू काम केलंयस का, तर तुला ती परीक्षा देता येईल। आणि ही आवड म्हणजे मला वाटत मी मला पण पंच व्हायचंय, त्या शरीरसौष्ठवपटूंना आपण सुद्धा पंच परीक्षक म्हणून आपण त्या खुर्चीवर बसता यावं, यासाठी काय करावं लागेल। तर मग मी तेव्हा ते फिटनेस इंडस्ट्रीमध्ये मी एक रितसर कोर्स घेतला।
1: बर।
2: हा, मी शिक्षण घेतलं आणि मग या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं।
1: अरे वा।
2: आणि एक सामाजिक कार्य आपल्या हातातून घडेल, सामाजिक कार्य म्हणण्यापेक्षा फिटनेस ची सगळ्यांनाच आवड आहे. आपण एखाद्याचं शरीर सुदृढ बनवण्याचं काम करतोय,
1: योग्य मार्गदर्शन,
2: योग्य मार्गदर्शन, आणि ह्या कार्य आपल्या हातातून घडतंय यापेक्षा मोठा आनंद नाही.
1: बरोबर,
2: म्हणून या क्षेत्रामध्ये मी पदार्पण केलं.
1: अरे वा. आणि फिटनेस पंच यांची परीक्षा द्यावी लागते असा उल्लेख तू केलास, तर ही परीक्षा कुठल्या पद्धतीची असते? लेखी असते की?
2: लेखी असते, ओरल असते, तोंडी परीक्षा असते.
1: तुम्हाला आणि साधारण काय प्रश्न असतात त्यामध्ये, माहिती काय असते?
2: ह्युमन अनॅटॉमी म्हटल्यावरती एक आपल्या खांद्यापासून ते पायापर्यंत तुमचे मसल्स काय आहेत, तुमचे बायसेप्स म्हणा, शोल्डर्स म्हणा, चेस्ट म्हणा, ऍबडॉमिनल, कोर मसल, लेग्स, थाईज, बॅक, एव्हरीथिंग, त्या मसलची नावं की एखादी पोज आहे, समजा फ्रंट डबल बायसेप, ही पोज त्यावेळेस एखादा बॉडी बिल्डर देतो स्टेजवरती, तर त्यावेळेस तुम्ही काय निरीक्षण करता, काय दिसतं तुम्हाला, कुठले स्नायू दिसतात ते पिळदार, मग तुम्ही कुठल्या स्नायूला बघितल्यावरती त्याला तो मोठा आहे, लहान आहे, कसं त्याचा रेखीव आहे, कोरीव आहे,
1: बरोबर,
2: याचं सगळं परीक्षण करावं लागतं.
1: बरोबर, आपण पुढे त्याबद्दल बोलूयाच. मला एक सांग शैलेश, की फिटनेस कोच म्हणून काम करत असताना तू सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टींकडे लक्ष देतोस?
2: खूप महत्वाचा प्रश्न विचारला आजकाल. या गोष्टीला प्रामुख्याने मला उत्तर द्यायचं की फिटनेस कोच म्हणून आपण ज्यावेळेस कोणाला शिकवतो, आपण ज्यावेळेस फ्लोअरवरती असतो, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की

0: आपल्या क्लायंटला आपण ज्यांना शिकवू तो त्यांच्या सुरक्षिततेबाबतीत प्रामुख्याने ही जबाबदारी आपण घ्यायची असते. तो त्याला काय हवं आहे, त्याची रिक्वायरमेंट काय, अपेक्षा काय आहे. तर एखाद्याला वजन कमी करायचं आहे, वजन म्हणजे फक्त वजन नाही तर त्याच्या शरीरामध्ये असलेली अतिरिक्त चरबी,
1: बरोबर,
0: हां, ते चरबीचं प्रमाण कमी करण्यासाठी तो आलाय का, किंवा त्याला पिळदार स्नायू हवेत, किंवा वजन वाढवायचं. वजन पण असं नाही फक्त की हेल्दी हेल्दी फॅट वाढवायचं जी. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात घेता आल्या पाहिजेत. सुरक्षिततेचा नियम म्हणजे तुम्ही ते वजन उचलताना त्याला काही कुठली इजा होणार नाही हे प्रामुख्याने लक्षात घ्या. त्याला डाएट काय हवाय, त्याचं खाण्यापिण्याकडे कसं लक्ष आहे कसं नाही, तुम्ही त्याला काय डाएट दिला पाहिजे, वजन कमी करण्यासाठी काय डाएट असतो, वजन वाढवण्यासाठी काय डाएट असतो, या गोष्टींची माहिती तुम्हाला त्याला पुरवता आली पाहिजे हे लक्ष द्यायचं असतं. मग त्याचा वयोगट बघावा लागतो की व्यक्ती लहान आहे, प्रौढ आहे किंवा मिडल एज आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला त्याचं स्केड्युलिंग करावं लागतं. नित्य नियक्रम त्याचा, तुझी दिनचर्या काय आहे, म्हणजे एखादा ऑफिस बॉय असेल, ऑफिस म्हणजे कोई कर्मचारी वर्ग असेल, ऑफिस ड्युटी असेल, त्याच्यानंतर मग तो कामावरून घरी येणार, त्यानंतर जिम मध्ये येणार, त्याला वेळ मिळतोय का. काही माणसं एक्झॉस्टेड झालेली असतात, मग विथ लॅक ऑफ एनर्जी तो वर्कआउट करताना परफॉर्म करेल का. काही ऍक्सिडेंट होता कामाने, चक्कर येऊन, काही जण आजकाल तुम्ही ऐकलं असेल की चक्कर येऊन जिम मध्ये कोसळले आणि काही अपघात झाला वगैरे असं, हा, या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यावी लागते.
1: बरोबर. आणि काही आजार आहे का, छोटे मोठे
0: हो हो हो, हार्ट डिझीज आहेत त्याला, किंवा श्वसनाचे त्रास आहेत का, चालताना फिरताना त्रास, गुडघ्यांचा त्रास आजकाल प्रामुख्याने दिसतो, कमरेचा त्रास, गुडघ्याचा, बायकांना, स्त्रियांमध्ये ह्या गोष्टी प्रामुख्याने आढळून येतात.
1: बरोबर. आणि मग शैलेश, काळानुसार हे फिटनेसचं तंत्र बदललंय का रे, त्याबद्दल काय सांगशील?
0: हो, नक्की, नक्की, त्याबद्दल वाद नाही. तंत्रज्ञान इतकं विकसित झालंय की आज फिटनेस क्षेत्रामध्ये व्यायाम करताना तुम्हाला प्रत्येक, म्हणजे आता म्हणायचं झालं, 100 मागे 60-70% जो वर्ग आहे व्यायाम करणाऱ्यांचा, त्यांच्या प्रत्येक मनगटावरती तुम्हाला गॅजेट्स दिसतील, काही प्रकारचे डिजिटल वॉच, किंवा त्याला फिटनेस बँड देखील आपण म्हणतो. त्यामध्ये कसं आहे की तुम्हाला तुमच्या कॅलरीज काउंट होतात,
1: बरोबर,
0: तुमच्या हृदयाची स्पंदनं तुम्हाला मिळतात, तुमचा हार्ट रेट काय आहे तो कळतो, तुमचा शारीरिक त्रास म्हणजे तुमची स्ट्रेस लेवल कळते, तुमची झोप आहे पुरी अपुरी आहे का पूर्ण झालेली तेही समजतं. सोबत तुम्ही दिवसभरात किती ऍक्टिव्हिटी केली, तुमची पावलं मोजली जातात, हा, या सगळ्या गोष्टींचा हिशोब ते एक मॉनिटरिंग करत असते पूर्ण.
1: हा,
0: दुसरी गोष्ट की आता 4 भिंतीच्या आत आपण जे जिम करायचो, वर्कआउट करायचो, आता 4 भिंतीच्या बाहेर तुमच्या मोबाईलमध्ये आलंय ते ऍपद्वारे. हे तंत्रज्ञान विकसित झालंय. ऍपमध्ये म्हटलं तर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाल तर फिटनेससाठी मला वर्कआउट प्लॅन स्केड्यूल करायचं आहे, तर मग तुम्हाला तुमचं एक ठराविक एज आहे, तुमचं वय, वजन, उंची, हे सगळं तुम्ही त्याच्या डिटेलिंग तुम्ही भरल्यावरती तुम्हाला तुमची दिनचर्या काय, तुम्ही काय काम करता, तर एक त्या अनुषंगाने तुमचा डाएट प्लॅन दिला जातो, तुमचा स्केड्युलिंग दिला जातं, म्हणजे घर बसल्या तुमच्या हातातच, तुमच्या हातात पूर्ण ते विश्व असं.
1: यस, कारण आता जुन्या काळामध्ये आपण बघितलं असेल तर ते पहिलवान दिसायचे, जोर बैठका मारायचे,
0: जोर बैठका, सपाटे
1: सपाटे,
0: हा शब्द कदाचित आजच्या पिढीला माहीत नसावा.
1: खरं, काळ बदलला, तंत्रज्ञान बदललंय, व्यायाम करण्याची पद्धत बदलली. ठीक आहे, आपण काळानुसार चालायला हवं. शैलेश, आपल्या गप्पा पुढे अशाच सुरू राहणार आहेत. आता एक गाणं ऐकूया.

0: शैलेश, मला पुढे तुला असं विचारायचं आहे की जिममध्ये जाऊन व्यायाम करणं आणि घरच्या घरी व्यायाम करणं यात काय फरक आहे साधारण?
1: फरक आता सांगायचं झालं तर मगाशी आपण उल्लेख केला दोघांनी की तंत्रज्ञान इतकं विकसित झालंय की चार भिंतीच्या आत न राहता बाहेर पण करता येतं, बाहेर न करता आपल्याला घरात देखील करता येतं. तर इनडोअर जिम म्हटल्यावरती आपण घरामध्ये तुम्ही ट्रेडमिल तुम्हाला ठेवता येतं, तुम्हाला सायकलिंग करता येते घरामध्ये. पण आपण ज्या वातावरणात धावतो, ज्या वातावरणात आपण बाहेर निसर्गाशी एक म्हणजे जुळवून घेताना आपण सायकलिंग करतो किंवा धावणं, तो जो स्टॅमिना वाढतो, जो ऑक्सिजन लेवल आपल्याला बाहेरून मिळते वातावरणातून, ती ऑक्सिजन लेवल आपल्याला घरातल्या एसीमध्ये किंवा बंदिस्त रूममध्ये ती मिळत नाही. हा त्याचा एक तोटा आहे. फायदा एक आहे की तुमची टाईम फ्लेक्झिबिलिटी, तुम्हाला वेळ मिळतो आणि जिममध्ये जाण्याचा वेळ आहे, तो खर्च होत नाही, तो एक टाईम पिरियड वाचतो. समजा तुमच्या घरापासून जिम अर्धा पाऊण तास असेल, तो अर्धा पाऊण तास तुमचा वाचतो आणि त्या अर्ध्या पाऊण तासात तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या शरीरावर तुम्हाला काम करता येतो, तुम्हाला वर्कआउट करता येतो. ही एक टाईम फ्लेक्झिबिलिटी झाली. दुसरी गोष्ट म्हणजे वजन उचलण्यासाठी तुम्हाला मर्यादित वजनं किंवा मर्यादित इक्विपमेंट्स तुम्हाला असतात घरामध्ये, ती उपलब्धता कमी असते. जिममध्ये म्हटलं तर तुम्हाला डंबेलची रास पडलेली असते, तुम्हाला प्लेट्स म्हणा, मशिनरी म्हणा, हे सगळं तुम्हाला उपलब्ध असतं, त्यामुळे तुम्हाला तिथे कमतरता नसते कुठल्या गोष्टीची. हा आता घरामध्ये अजून एक तुम्हाला त्रुटी म्हणजे व्यायाम करण्यात की स्नायूंची तुम्हाला म्हणजे मसलची साईज वाढवायची असेल तर बट ऑबियस वजन आणि मशिनरी हे तुम्हाला जास्तच हवं आहे, ते तुम्हाला घरात स्टोअर करून ठेवता येत, म्हणजे तुम्हाला स्पेस लागतो, तो स्पेस नाही मिळत त्यासाठी. जिममध्ये हा ऍडव्हान्टेज आहे की तुम्हाला डंबेल्स आहेत, मशीन्स आहेत, मशिनरी खूप आहे, तर तुम्हाला साईज म्हणा, तुम्हाला जसा वर्कआउट हवा आहे तसं तुम्हाला वर्कआउट करता येतो, तुम्हाला एक ट्रेनरच्या देखरेखीखाली तुमचा वर्कआउट तुम्हाला करता येतो, काही दुखापत किंवा काही स्केड्युलिंग आहे किंवा सगळ्या गोष्टी तो ट्रेनर सगळं बघून घेतो. घरात आपल्याला ते करता येत नाही. आपल्या घरामध्ये आपण फक्त ॲप असतं, ते बघतो, त्यावरती आपण वर्कआउट करतो बस.
0: खरं आणि फिटनेस कोच म्हणून मगाशी पण आपण उल्लेख केला वयाचा, तर वयोगटानुसार काही वेगळं मार्गदर्शन करावं लागतं का?
1: आहेच, नक्कीच आहे, कारण मार्गदर्शनाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही मध्ये कुठल्याही क्षेत्र असू दे.
0: बरोबर.
1: तर फिटनेस क्षेत्रामध्ये आपल्याला वयोगट म्हटलं तर काही तरुण वर्ग आहे, लहान मुलं आहेत, बालवयोगट आहे, तरुण वयोगट आहे, प्रौढ आहे. तर कसं की एक लहान मुलांसाठी तुम्ही काय देऊ शकता, तर तुम्ही त्यांना फारफार तर कवायचे प्रकार म्हणजे तुम्ही हातपाय म्हणजे मुमेंटम हे करता येतं. दुसरी गोष्ट की वय वर्ष 20 ते 30 मध्ये प्रामुख्य हा तरुण वर्ग असतो. तरुण वर्गामध्ये कशी त्यांची स्ट्रेंथ जास्त असते.
0: बरोबर.
1: त्यांची ऊर्जा लेवल जी स्टॅमिना वगैरे म्हणा याची लेवल जास्त आहे. बॉडी बिल्डिंगचा त्यांना क्रेज असतो. त्यांना मसल्स बिल्डअपसाठी तुम्ही फोर्स करू शकता, अप्रोच करू शकता, त्यानुसार तुम्ही त्यांचं स्केड्युलिंग करतो.
0: बरोबर.
1: तर जशी त्यांची ऊर्जा असेल तसा त्यांचा स्केड्युलिंग, त्यांचं वजन उचलायची क्षमता म्हणा, त्यांचा स्टॅमिना म्हणा, त्यानुसार त्यांचं स्केड्युल असतं. त्यानंतर आला 30 ते 40 किंवा 30 ते 50 जो वयोगट आहे, तिथे अतिरिक्त चरबी साठण्याचं काम आपल्या शरीरात होत असतं आणि हे फार धोकादायक आहे आजच्या तारखेला. आणि याकडे लक्ष देता आपल्याला काय हवं असतं की कार्डियक एक्सरसाइजेस म्हणजे तुमचं धावणं चालणं, त्यासोबत तुमचा बॉडी वेट एक्सरसाइजेस म्हणजे व्यायाम म्हणा, तुम्ही सपाटे म्हणा किंवा सूर्यनमस्कार म्हणा, बैठका म्हणा, घरच्या घरी म्हणा किंवा जिममध्ये म्हणा, हे सगळं तुमचं नियोजनबद्ध कार्यक्रम हवा.
0: बर.
1: हा त्यानंतर आला तुमचा वयोगट हा 70 पुढचा किंवा 60, 70, 80, 90 इथे तुम्हाला आजाराशी घालमेळ करून तुम्हाला पुढे जायचे. त्यामध्ये तुम्हाला काहींना हृदयाचे आजार आहेत, काहींना श्वसनाचे आजार आहेत. प्रामुख्याने आता तुम्हाला दिसतं की संधिवात हा प्रत्येक 100 90 लोकांना हा दिसून येतो. आता तर 40 पण लोकांना दिसलं की स्पॉन्डिलायसिस म्हणा, लोअर बॅकचं पेन आहे, नीचं चालताना उतरताना चढताना खूप त्रास होतो, काहींना तर चालत. माझ्या घरामध्ये माझ्या स्वतःला म्हणजे आईला हा त्रास आहे. हा डिझीजचे पेशंट त्यांना तुम्ही वर्कआउट काय देणार?
0: बरोबर.
1: या गोष्टींचं तुम्हाला भान पाहिजे. स्केड्युलिंग कसं करायचं? प्रत्येक वयोगटानुसार लहान म्हणा, तरुण म्हणा, प्रौढ म्हणा, तर प्रत्येकासाठी एक डिफरंट वर्कआउट स्केड्यूल आहे, त्यांचा डाएट सुद्धा वेगळा आहे. की त्यांनी काय खायला पाहिजे काय खायला नको, तुम्हाला प्रथिनयुक्त आहार हवा, कार्बोहायड्रेट्स हवे, की जास्त कार्बोहायड्रेट्स खाल्ले तर शुगर लेवल वाढते म्हणून लोक सांगतील कार्ब्स कमी करा, प्रोटीन वाढवा, फायबर्स म्हणजे तुम्हाला तुमची पचन संस्था पचनशक्ती वाढवण्यासाठी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जुळवून आणाव्या लागतात, याचं स्केड्युलिंग तुम्हाला प्रॉपर करता आलं पाहिजे.
0: बरोबर,
1: सगळ्यांसाठी सरसकट एकच व्यायाम प्रकार हा निश्चित आणि ठरवलेला नसतो.
0: आणि साधारण असं काही आहे काय की बाबा ह्या वयानंतरच व्यायामाला सुरुवात करावी असं काही म्हटलं जातं का?
1: वयाची मर्यादा ही आपल्या आता भारतीय व्यायामशैलीमध्ये बऱ्याच लोकांनी मिथ ठेवलंय, एक डोक्यात फिक्स करून ठेवलंय की जोपर्यंत शाळेत आहे तोपर्यंत वजन उचलायचं नाही. तुमची शरीर असती, तुमच्या शरीराची वाढ कशी झाली आहे आणि केवढी झाली आहे त्यावरती डिपेंड आहे ते.
0: अच्छा अच्छा. पण तरी एक काय बाबा, एक 18 वर्षानंतर असं म्हणतात की बाबा चला आता व्यायामाला सुरुवात,
1: हरकत नाही. तसं म्हणायला गेलं तर व्यायाम हा आपण लहानपणापासून करतोच आहे. शाळेमध्ये तुम्हाला सांगितलं आपले पॅरल डिप बार, जो डबल बार असायचा त्याच्यावरती पण आपण कवायत करायचो, मल्लखांब व्हायचा.
0: बरोबर बरोबर.
1: मल्लखांब म्हणा किंवा सूर्यनमस्कार, जिथे आपण बॉडी वेट एक्सरसाइज करतो ही पण एक्सरसाइजच आहे, हा पण व्यायामच आहे. फक्त एवढं की अतिरिक्त वजन हे तुमच्या शरीर क्षमतेनुसारच उचलायला हवं, त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही करताय तर कुठे ना कुठेतरी ते तुमच्या शरीराला नुकसान देणारच आहे.
0: बरोबर.
1: म्हणून एक ठराविक वयोमर्यादा आपण ठरवली की 18 नंतर ठीक आहे, पालकत्व म्हणून आपण बोलतातच
0: की शरीराची वाढ पूर्ण होते असं म्हटलं जातं, आणि मग त्यानंतर वजन उचलणं असेल किंवा काही अतिरिक्त व्यायाम किंवा, आणि सगळ्यात चांगला व्यायाम म्हणजे तुमचं शरीर थकलंय किंवा तुमचं वय झालं तरी चालणं हा सगळ्यात
1: कधीच बंद करू नये. माझं स्वतःचं वैयक्तिक मत, किमान किमान 8 किलोमीटर दिवसाघडी तुम्ही चाललंच पाहिजे.
0: ते आता मला परत ते घरातली मोठी माणसं सांगतात किंवा म्हणतात ना चला शतपावली करून येऊया, तर ते किती महत्वाचं आहे ना आजच्या काळात. चालण्याच्या व्यायामाबद्दल काय सांगशील तू की बाबा हा किती महत्वाचा व्यायाम प्रकार आहे? खरं तर खूप साधा आणि सोपा आहे जो कुठल्याही वयाची व्यक्ती करू शकते.
1: आज आपला भारत हृदय विकाराने म्हणजे किंवा हृदयाचे आजार

0: आलंय.
1: खरंय. आणि हा खूप सहज सोपा आणि
0: व्यायाम प्रकार आहे
1: आणि तो सुदृढ ठेवतो आहे की नाही कुठल्याही वयामध्ये. तर आपण पुढे संवाद साधणारच आहोत शैलेश. आता थांबूया एका व्यावसायिक विश्रांतीसाठी, गाणं सुद्धा ऐकूया आणि त्यानंतर आपल्या गप्प अशाच पुढे चालू राहतील.
0: नक्की.
2: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
3: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
2: सर फ्री ट्रिप टू दुबई.
3: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू.
4: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
3: मग काय करू.
4: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
3: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील.
4: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAI डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाउनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.
5: आपका स्मार्टफोन हो या हेडफोन, अप्लायंसेस हो या कार, क्या वो रॉकेट जो आपके डिवाइस पे सैटेलाइट सिग्नल्स भेजता है, हर वो चीज जिसे पाने के लिए हम कभी दुनिया की तरफ देखते थे आज खुद बनाते हैं और पूरी दुनिया तक पहुंचाते हैं. एक सोच से शुरू हुआ ये सफर और 12 साल में इंडिया की इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग 6 गुना बढ़ी, मोबाइल फोन्स 32 गुना और एक्सपोर्ट्स 84% बढ़ गए. मेक इन इंडिया ने इंडिया को ग्लोबल स्टेज पर दी एक मजबूत पहचान.
6: भारत ग्लोबल बिजनेसेस के लिए नए अवसरों का केंद्र बन रहा है, इसलिए मेक इन इंडिया, इनोवेट विद इंडिया, स्केल फॉर द वर्ल्ड,

0: हाय नमस्कार, मी अभिज्ञा भावे. तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड, माझा आवडता चॅनल. मस्त मस्त गाणी आणि गप्पांची मेजवानी म्हणजे FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
1: युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे. मित्रांनो, तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहेच आणि आज आपल्या स्टुडिओत आलेला आहे फिटनेस कोच शैलेश कदम. शैलेश, मला तुला असं विचारायचं पुढे की तरुणांमध्ये शरीर सुडौल दिसण्याकडे जास्त कल असतो, म्हणजे सिक्स पॅक वगैरे,
2: हो,
1: तर त्यांना काय सांगशील?
2: हा ट्रेंड आहे ना काय, खरंच म्हणजे जीवघाणा झालाय
1: बर
2: सगळ्यांसाठी. आणि तरुणांमध्ये सध्या सिक्स पॅकचं जे ट्रेंड आहे बनलंय, याबद्दल माझं एक वैयक्तिक मत आणि स्पष्ट मत की फिट राहण्याची इच्छा आहे ना ती खूप चांगली उत्तम आहे, पण ते करताना तुम्ही ज्या मार्गाने एवढे शॉर्टकट्स तुम्ही जे अवलंबता ते शॉर्टकट्स तुम्ही न अवलंबता एक योग्य प्रकारे मार्गदर्शन घ्या आणि त्या मार्गावर जाऊन तुम्ही ते सगळं घ्या मिळवा, माझं आहे म्हणणं. सिक्स पॅकच्या नादामध्ये फिटनेस फिटनेस बाजूलाच राहिली आणि काहीतरी बोललं म्हणजे शॉर्टकट्स मी म्हटलं की आज बाजारामध्ये औषधांचं प्रमाण एवढं वाढलंय. औषधं म्हणजे मी औषधं म्हणून उल्लेख करतोय, स्टेरॉइड्स वगैरे नाही, कारण कुठल्याही प्रकारे औषधांचं सेवन करायचं आणि त्याचे दुष्परिणाम परिणाम काय आहेत हे जाणून न घेता ते अवैधरित्या घ्यायचं आणि आपण आपलं शरीर बनवायचं किंवा सिक्स पॅक्सच्या नादामध्ये राहून ते त्याच्या आहारी जा आणि घ्या आणि त्याचे दुष्परिणाम पण भोगायचे. की आपण म्हणतात की सिक्स पॅक आपण मला वाटतं फार कमी लोकांनी बघितले असेल, ज्यांनी स्वतः नॅचरली ज्यांनी जिम केली असेल ते पोटावरती घड्या पडायचं म्हणले तर काय पॅक बिस्किट बिस्किट म्हणायचे पावाची लादी जी सहा पाव लावतात ते पण ते पॅक्सच आहे ती आपण पाहिली असेल आणि आता ती कुठली मारीची बिस्किट का पार्लेची बिस्किट ती काय माहीत नाही. आपण सध्या एक ट्रेंड झालाय तर म्हटलं मी तर पाहिली नाही स्वतः अजूनपर्यंत आणि हे जे करतात त्यासाठी ते लोक एक 10% फॅट आपल्या बॉडीमध्ये आणावं लागतं तेवढं त्या लेवलपर्यंत आपल्याला ते फॅट लेवल रिड्यूस करावं लागतं तेव्हा कुठे ती व्हिजिबिलिटी येते तेव्हा ती पारदर्शकता येते. म्हणजे स्किनचा एवढा पातळ थर येतो की त्याच्यातले मसल्स तुमचे दिसायला लागतात आणि ही व्हिजिबिलिटी येण्यासाठी तुम्हाला बॉडीचा फॅट पर्सेंटेज 10% आणायचं आणि हे खूप धोकादायक आहे कारण आपल्या बॉडीमध्ये चरबीचं प्रमाण हे कमीत कमी 14 हवं आणि त्याच्या खाली जाते म्हणजे तुमच्यासाठी बट ऑब्विसली धोकादायक आहे.
1: खरंय. आणि जसं आपण म्हणतो की फिटनेस साठी व्यायाम करायला हवा आणि ह्या सगळे म्हणजे काही दुष्परिणाम होणार नाहीत या गोष्टींकडे लक्ष.
2: पण एक गोष्ट चांगली मला सांगायची प्रामुख्याने की सिक्स पॅक्स मिळवण्याच्या नादामध्ये हा जो तरुण वर्ग आहे तो निदान जिमला जायला लागलाय. हा, जिमला जायला त्यांचा कल वाढलाय जिमकडे जाण्याचा. त्यांचा म्हणायचं झालं तर एक तास का होईना 2 तास का होईना ते स्वतःच्या शरीरासाठी जिममध्ये घालवत आहेत. हा, ही एक गोष्ट आहे ना ती चांगली आहे.
1: फक्त एवढंच म्हणणं आहे की कृत्रिम

0: पद्धतीने आपलं फिटनेस ठेवण्यासाठी किंवा शरीर सुदृढ ठेवण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने ज्या काही गोष्टी आपण करू शकतो लक्ष द्यायला हवं. आणि मला तुला असं विचारायचंय पुढे की व्यसनाधीन पण ही तरुण पिढी होती, तर त्या व्यसनांमुळे अर्थातच आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर परिणाम होतो आणि फिटनेस तर राहतोच बाजूला आणि हे सगळं अपायकारक आहे, त्याबद्दल काय सांगशील?
1: व्यसन आणि तरुण पिढी एक म्हणजे कसं ते न तुटणारं समीकरण झालंय. आजचा प्रत्येक तरुण वर्ग म्हणजे कॉलेजमध्ये जाणारा तरुण वर्ग हा एका हातात कधीतरी सिगरेट, म्हणजे कुठल्याही एक कॉलेजच्या बाहेर
0: फॅशन
1: वाटते त्यांना, म्हणजे की सिगरेट पकडले आणि म्हणजे असे शॉर्ट टी शर्ट घालायचे, एकीकडे बायसेप दाखवायचा आणि एकीकडे तोंडामध्ये हा धुरांडी पकडून ती हवेत धूर सोडायचा आणि ह्यांना म्हणजे ती एक रॉयल्टी वाटते. आय एम अ काइंड म्हणजे मॉडर्न, हा वी आर मॉडर्न, हा यात काय मॉडर्नपणा आणि काय हे जर तुम्ही फिटनेस बघताय आणि एकीकडे तुम्ही शरीर कमवताय आणि दुसरीकडे तुम्ही तुमचं कमवलेलं शरीर मद्यपान म्हणा किंवा धूम्रपान म्हणा किंवा आजकाल तुम्ही बघता की सिगरेट तंबाखू गुटखा वगैरे हे खाऊन तुम्ही तुमच्या शरीराची वाट लावताय हे त्यांच्या लक्षात आता येत नाही आहे. ज्यावेळेस तुम्हाला असे काही दीर्घकाळ आजार तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतात हे त्यावेळेस तुम्हाला समजेल.
0: मला तुला पुढे असं विचारायचं आहे शैलेश की फिटनेससाठी व्यायामाबरोबरच आहार कसा असायला हवा, म्हणजे डाएट काय असा
1: हा प्रश्न प्रत्येकाला पडतो की मी काय खायचं आणि काय नाही खायचं.
0: बरोबर,
1: मला वाटतं हा प्रश्न तुलाही पडला असेल कदाचित.
0: मला त्याचं उत्तर सापडलंय, तुझ्याकडून ते उत्तर आपण जाणून घेऊया श्रोत्यांसाठी.
1: बरं, मग डाएट हा एक महत्वपूर्ण भाग आहे. आजकाल लोक काय करतात की तास तास दोन दोन तास जिममध्ये फक्त वर्कआउट करतात आणि काय खायचं काय नाही खायचं याकडे अक्षरशः दुर्लक्ष केलेलं असतं. तर डाएटमध्ये तुमचे तीन प्रकार मोडतात. तीन प्रकार असे की व्यायामापूर्वी तुम्हाला घ्यायचा, व्यायाम करताना तुम्ही काय खायचं, व्यायाम झाल्यानंतर तुम्ही काय खायचं, हा तुमचा तीन प्रकारे डाएट. व्यायामापूर्वी तुम्हाला कार्बोहायड्रेट्स पाहिजेत, म्हणजे तुम्ही केळी खाऊन जाऊ शकता, ऊर्जा स्त्रोत
0: म्हणजे
1: तुम्हाला एनर्जीसाठी लागणारा ऊर्जा जो आहे तो केळी आहे तुमची, म्हणजे मी नॅचरल सांगतोय तुम्हाला.
0: हा
1: चणे फुटाणे म्हणजे तुम्ही जे भिजवलेले चणे, अंकुरित अंकुरित कडधान्य आहे तुमची, ठीक आहे. तुम्हाला उकडलेले बटाटे आहेत, रताळी आहेत, बाजरी, बऱ्याचशा प्रकार म्हणजे तुम्ही फळं खाऊन जाऊ शकता. ड्युरिंग वर्कआउट तुम्ही पाण्याचं प्रमाण, बॉडी तुमची हायड्रेट ठेवायची, तुम्हाला जेवढा तुम्ही घाम गाळता तेवढाच प्रमाणात तुम्हाला पाणी पिणं फार महत्वाचं आहे. तुमची बॉडी डिहायड्रेट होता कामा नये. त्यानंतर तुमचा वर्कआउट झाल्यावर एक जी मसल्सची टेअर अँड वेअर प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट होण्यासाठी तुम्हाला बॉडीला प्रथिनयुक्त आहार देणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन प्रकार आहेत. तर तुम्हाला नॉनव्हेज म्हणजे जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी बरेचसे ऑप्शन आहेत. तुम्हाला मासे आहेत, तुम्हाला कोंबडी, अंडी, चिकन वगैरे बरंच आहे. व्हेजवाल्यांसाठी सगळे बोलतात सर आम्ही व्हेजिटेरियन आहोत, तर आम्ही काय खायचं, आमच्यासाठी काय दूध आम्ही एवढं जास्त पिऊ शकत नाही, तोफू म्हणा किंवा सोया मिल्क आहे, सोया चंक्स आहेत, सोयाबीनचे आहेत, परत तुम्हाला पनीर आहे, कडधान्य आहेत, तुम्हाला प्रोटीनसाठी तुम्हाला सत्तू आहे प्रामुख्याने, हे आज आपार पूर्वीपासून चालू आलेला. हा कदाचित लोकांच्या आज डोक्यातूनही गेलं असेल की सत्तू म्हणजे काय. हा तर त्यातूनही तुम्हाला प्रोटीनचा सोर्स उपलब्ध आहे. या गोष्टी सगळे तुम्हाला आहारामध्ये ठेवायच्या आहेत. एखाद्याला मसल वाढवायचं आहे तर आहार काय, एखाद्याला फॅट रिड्यूस करायचं त्याचा आहार काय.
0: बरोबर, त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार सुद्धा तुम्हाला डाएट प्लॅन करावा लागतो एक फिटनेस कोच म्हणून. बरं शैलेश, आता एक गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर आपला संवाद असाच सुरू राहील.

0: दाद तुम्हा श्रोत्यांची, साथीला मस्त गाणी, घराघरात आपली लाडकी, मुंबई आकाशवाणी। नमस्कार मंडळी, मी संकर्षण कराडे, तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा, आनंद घेत रहा।
1: मित्रांनो, युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे। तुमचा अर्जे मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहे आणि फिटनेस कोच शैलेश कदम सुद्धा आपल्या बरोबर आहे। शैलेश, मला तुला असं विचारायचं आहे की तू बॉडी बिल्डिंग स्पर्धेत पंच म्हणूनही काम करतोस, तर या स्पर्धेचं गुणांकन कसं केलं जातं? तू परीक्षा पण दिली आहेस, तर कसं गुणांकन केलं जातं?
2: खूप कस लागतो। कस म्हणजे एखाद्या बॉडी बिल्डरचा आणि परीक्षकाचा,
1: स्पर्धकांचा आणि परीक्षकांचा, दोघांचा
2: एकाच वेळेला कस लागतो। कारण त्या बॉडी बिल्डरची, त्या स्पर्धकाची, खेळाडूची वर्षभरची तयारी आणि एक दिवसाचा फक्त त्याचा परफॉर्मन्स, त्या दिवशी त्याला परफॉर्म करायचं, आणि म्हणजे अटीतटीचे सामने असतात त्यावेळेस। म्हणजे आपल्यासोबत बरेचसे खेळाडू आहेत, आपल्यापेक्षा वरचढ आहे, आपल्यापेक्षा कमी आहे किंवा काय, त्यातून त्याला वरती यायचं असतं। प्रत्येकाला नंबर एक हवाय,
1: बरोबर,
2: आणि प्रत्येकाला नंबर एक देणं हे आम्हाला शक्य नसतं। तर शंभरापैकी एक काढायचा, तर तेव्हा आमची जी कस लागते, जी कसं म्हणतो आपण, तर खूप म्हणजे एक तारांबळ उडते। आणि परीक्षा म्हणजे परीक्षक हा त्याचं गुणांकन करतो ज्यावेळेस, त्यावेळेस करताना आम्हाला हा मुलगा सरस आहे का, याच्यापेक्षा हा दिसतोय चांगला, त्याच्यापेक्षा हा दिसतोय, मग कसं करायचं।

0: करायचं हे बऱ्याचदा आमच्यात घालमेळ होते की अरे हा चांगला दिसतोय,
1: वाद सुद्धा होत,
0: वाद होत म्हणजे चर्चा होते की मग कसं करायचं. मग त्यावेळेस सर्वानुमते ठरतं, काहींची मतं जुळतात काहींची नाही जुळत, पण कसं प्रत्येकाने आपल्या दृष्टिकोनातून त्याला पाहिलेलं असतं की तो बॉडी बिल्डर कसा दिसतोय. तर गुणांकन करताना की त्याचं अपर बॉडी आणि लोअर बॉडी असं बघायचं नसतं, किंवा ओव्हरऑल त्याला आपण बघतो की तो सिमेट्री आहे का, म्हणजे रेखीव आहे कोरीव आहे. चहूबाजूंनी आपल्याकडे म्हणजे परीक्षण करताना चहूबाजूंनी करावं लागतं.
1: बरोबर.
0: आणि तसं म्हणजे बोलतात की 10 पैकी पहिले 5 सिलेक्शन करा, 5 सिलेक्शन केल्यावरती मग ते 1 ते 5 त्यांना रँकिंग द्या, आणि 1 ते 5 रँकिंग दिल्यावरती मग त्या गटातला जो विजेता आहे तो फायनल फाईटसाठी जातो, त्याला आपण टायटल फाईट म्हणतो. प्रत्येक गटातला गटविजेता असे 6 गट असतील किंवा 8 गट असतील, तर ते 8ही गटविजेते ज्यावेळेस समोर येतात त्याच्यानंतर मग एक जी टायटल फाईट होते शेवटची, म्हणजे जो खिताब विजेता असतो त्यासाठी त्यावेळेस. आणि हे करत असताना म्हणजे पंचमंडळ 5 असतं, 5 पंच बसतात, परीक्षक बसतात, कधी 7 बसतात, कधी सामना म्हणजे अटीतटीचं असेल की काहीच सुचत नाही, त्यावेळेस आम्हाला पंचमंडळ वाढवावं देखील लागतं. म्हणून
1: तरी साधारण आता तू जसा उल्लेख केलास की कुठलाही स्पर्धा असेल, कारण स्पर्धक त्या तयारीने येतात आणि परीक्षक म्हणून आपली सुद्धा एक जबाबदारी असते की कोणाचं अवमूल्यन व्हायला नको आणि कोणाला आपण म्हणजे काय होतं ना, खरं तर अटीतटीची स्पर्धा असते आणि अगदी एका पॉइंटने एका गुणाने कधी कधी अर्ध्या गुणाने सुद्धा कोणाला तरी 1 जातो आणि दुसरा नंबर कोणाला तरी जातो आणि मग त्याचे परिणाम त्या स्पर्धकांवरती पण होत असतात,
0: नाराजी व्यक्त करतात की मी का नाही, मी का नव्हतो.
1: बरोबर. तर ही जबाबदारी आहे आणि हे जबाबदारीचं काम
0: असं आहे की ती वर्षभरची तयारी काही स्पर्धक यासाठी करतात की रेल्वे बोर्ड म्हणा, आज इंडियन नेव्ही आहे, रेल्वे बोर्ड यासारख्या
1: कंपन्या खेळाडू
0: त्यांना मिळतात त्या, आणि ती एक संधी चुकते मुकते. आणि ही होता कामा नये की माझ्या एका मार्कामुळे त्या खेळाडूचं नुकसान होता कामा नये, या गोष्टी लक्षात ठेवून अगदी डोळ्यात तेल घालून ते सगळं करावं लागतं.
1: बरोबर आहे. बरोबर. आता शेवटचा प्रश्न मुलाखतीचा, फिटनेस कोच म्हणून ज्यांना करिअर करायचं जे आपले तरुण मित्र ऐकतात आहेत, तर त्यांना काय मार्गदर्शन करशील?
0: मुळात फिटनेस कोच व्हायचं जर आहे तर आपण आपली जबाबदारी लक्षात घ्या की आपण फिटनेस क्षेत्रामध्ये फिटनेस कोच म्हणून आपण कोच म्हणून आपण ज्यावेळेस लोकांना इतरांना शिकवणार तेव्हा एक आपण जबाबदार व्यक्ती म्हणून तिकडे त्यांच्या समोर असणार की आपण त्यांच्या शरीरासोबत तुमच्या त्यांच्या तब्येतीच्या सोबत आपण कुठल्याही प्रकारची हेळसांड होणार नाही हे प्रामुख्याने लक्षात घ्यायचं, कारण तो त्याचा पूर्ण विश्वास तुमच्यावरती ठेवतो म्हणजे आपल्यावरती ठेवतो फिटनेस कोचवर, आणि त्याला सांगतो की मला असं करायचंय मला हे बनवायचं ते म्हणायचं, तर तुम्ही योग्य ते मार्गदर्शन त्याला दिलं पाहिजे. आणि ते करत असताना तुम्हाला तेवढं नॉलेज असणं गरजेचं, आणि हे नॉलेज मिळवण्यासाठी तुम्ही सर्टिफाईड ट्रेनर जे कोर्सेस अवेलेबल आहेत ACSM आहे, तुमच्या बऱ्याचशा ज्या फिटनेस अकॅडमीज आहेत जिथे रितसर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं ते तुम्ही घ्यावं. त्याशिवाय म्हणजे अर्धवट ज्ञान हे कायमच धोकादायक आहे, घातक आहे, म्हणून
1: स्वतःसाठी घातक आहे आणि
0: इतरांसाठी घातक आहे. म्हणून
1: शैलेश तू आज वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधलास आणि मार्गदर्शन केलंस त्याबद्दल खरंच मनापासून आभार, आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला मनापासून शुभेच्छा.
0: धन्यवाद. धन्यवाद गोपी भोसले आणि धन्यवाद सगळे रसिक श्रोते.
1: मित्रांनो आता वेळ झाले युवा तरंग या कार्यक्रमात थांबण्याची. एक गाणं तुम्हाला ऐकवतो, गाण्यानंतर ठीक 12 रंजक सफर या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत रहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी.

नमस्कार रसिकहो, तुम्ही ऐकताय न्यूज ऑन AIR ॲपवर आणि 100.1 MHz मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि रंजक सफर या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहे आणि तुमचं स्वागत करतोय.

मंडळी, तुम्ही केलेला प्रत्येक मोबाईल कॉल तुमच्या फोनमधून बाहेर पडण्यापूर्वी संकुचित म्हणजेच कंप्रेस केला जातो आणि तुमचा आवाज हा प्रवास करत नाही तर तुमच्या आवाजाचं एक गणितीय वर्णन प्रवास करतं आणि दुसऱ्या टोकाला असलेला फोन त्याची पुनर्रचना करतो. हे कसं करायचं याचा शोध लावणारी व्यक्ती कानपूरमध्ये जन्मली होती. त्यांचं नाव विष्णू अटल आहे. त्यांचा जन्म 10 मे 1933 रोजी झाला आणि त्यांनी 1952 लखनौ विद्यापीठातून भौतिकशास्त्राची पदवी घेतली आणि त्यानंतर 1955 बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी डिप्लोमा केला. त्यांनी तिथं 3 वर्ष ध्वनीशास्त्र शिकवलं.

मंडळी 1961 मध्ये विष्णू अटल हे न्यू जर्सी इथल्या बेल लॅबोरेटरीजमध्ये रुजू झाले आणि तिथं 35 वर्ष ते कार्यरत राहिले. ते ज्या समस्येवर काम करत होते ना, ती ऐकायला जर कंटाळवाणी वाटते पण ती कशाला आळा घालते हे समजलं की तिचं महत्त्व आपल्याला कळतं. काय ना, मूळ ध्वनीच्या स्वरूपात आवाज पाठवणं

साठी प्रचंड बँडविड्थ लागतं. 1980 दशकात जसे मोबाईल फोन वाढू लागले तशी नेटवर्कची क्षमता संपू लागली. रेडिओ स्पेक्ट्रम मर्यादितच असतो आणि तो नवीन बनवता येत नाही. कंप्रेशन नसतं तर मोबाईल टेलिफोनी ही केवळ काही मोजक्या लोकांपुरती मर्यादित चैनीची गोष्ट राहिली असते. सर्वांसाठी हवेत अर्थात तरंगांमध्ये पुरेशी जागा उरली नसती.

0: नका शोधू उगच बहाणं।
1: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर।
0: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर।
1: 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
2: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। 1966 ते 1970 दरम्यान विष्णू अटल यांनी लिनियर प्रेडिक्टिव कोडिंग नावाचं तंत्रज्ञान विकसित केलं, आणि यामागची कल्पना अतिशय सुंदर आहे। मानवी बोलणं हे अत्यंत प्रेडिक्टेबल, म्हणजेच ज्याचा अंदाज लावता येतो असं असतं। तुम्ही आता काढलेला ध्वनी हा एका सेकंदाच्या काही भागापूर्वी काढलेल्या ध्वनीशी थेट संबंधित असतो, कारण तो एकाच घशातून आणि एकाच तोंडातून, तोंडाच्या आकारातून तो तयार झालेला असतो। त्यामुळे ध्वनी थेट पाठवण्याऐवजी तो ध्वनी कसा तयार होतोय हे सांगणारा संख्यांचा एक छोटा गट पाठवला जातो, आणि स्वीकारणारा फोन त्या संख्यांचा वापर करून मूळ आवाज पुन्हा तयार करतो।

मंडळी सुरुवातीची जी आवृत्ती होती विष्णू अटल यांनी बनवलेली ती प्रति सेकंद 2400 बीट्सवर काम करायची जी अतिशय सूक्ष्म क्षमता होती. अमेरिकन सैन्यानं सुरक्षित टेलिफोनसाठी ती वापरली ती स्वीकारली पण तो आवाज ना माणसासारखा वाटत नसायचा तो स्पष्ट ऐकू यायचा पण थोडा रोबोटिक वाटायचा. विष्णू अटल यांनी पुढची 15 वर्ष ही त्रुटी सुधारण्यात घालवली.

0: आजच्या रंजक सफर कार्यक्रमामधला पहिला प्रश्न विचारतो. विष्णू अटल यांनी भौतिक शास्त्राची जी पदवी संपादन केली होती ती कुठल्या विद्यापीठातून संपादित केली होती, त्या विद्यापीठाचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. विष्णू अटल यांनी भौतिक शास्त्राची पदवी कुठल्या विद्यापीठातून घेतली होती, त्या विद्यापीठाचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. दूरध्वनी क्रमांक आहेत 022 45 15 41 34 आणि 45 15 41 35. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.
1: नखरेल सांग तुझं नाव गाव म्हणतात मला ग बाजीराव.
2: अरे हट सर माग पोरा नाव माझं तारा हे येऊ दे वारा. अरे हट
1: अरे बापरे अरे

0: பதர் ஹட்டத் கவுலா
1: நன்ன ஜீவால சட்டா நவுலா
0: பதர் ஹட்டத் கவுலா
1: நன்ன ஜீவால சட்டா நவுலா
0: பக பக பதர் ஹட்டத் கவுலா
1: நன்ன ஜீவால சட்டா நவுலா
2: மண்டலி 1985 मॅनफ्रेड श्रोडर यांच्यासोबत विष्णू अटल यांनी कोड एक्साइटेड लिनियर प्रिडिक्शन नावाची पद्धत प्रकाशित केली आणि ही पद्धत आज जगातल्या जवळजवळ प्रत्येक डिजिटल सेल्युलर मानकामध्ये वापरली जाते. GSM, CDMA आणि इंटरनेटवरून केले जाणारे व्हॉइस कॉल याच माध्यमातून केले जातात. पहिला प्रश्न विचारला आहे, विष्णू अटल यांनी भौतिक शास्त्राची पदवी कुठल्या विद्यापीठातून घेतली होती, त्या विद्यापीठाचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 1434 आणि 4515 1435. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

रसिका, पहिला प्रश्न विचारलाय. विष्णू अटल यांनी भौतिकशास्त्राची पदवी कुठल्या विद्यापीठातून घेतली होती? उत्तर आहे लखनौ विद्यापीठ. ज्या श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो. दीपा बालकर, दीपाली विचारे, वसुमती ठोसर, शुभलक्ष्मी मस्तगार आणि प्रमोद राऊत. सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. पुढचा प्रश्न लगेच विचारतोय की विष्णू अटल यांनी बनवलेली सुरुवातीची आवृत्ती प्रति सेकंद किती बीट्सवर काम करायची? विष्णू अटल यांनी बनवलेली सुरुवातीची आवृत्ती प्रति सेकंद किती बीट्सवर काम करायची? दूरध्वनी क्रमांक आहेत 0225415 44 आणि 45 15 41 35. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार

0: विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
1: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:15 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
2: नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी.
3: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. विष्णू अटल यांच्या नावावर 16 अमेरिकन पेटंट्स आणि अनेक आंतरराष्ट्रीय पेटंट्स आहेत. 1994 त्यांना बेल लॅब्स फेलो म्हणून सन्मानित करण्यात आलं आणि 1987 अमेरिकन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगने त्यांची निवड केली. 2003 फ्रॅकलिन इन्स्टिट्यूटने त्यांना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील बेंजामिन फ्रॅकलिन पदक प्रदान केलं. दुसरा प्रश्न तुम्हाला विचारलाय, विष्णू अटल यांनी बनवलेली सुरुवातीची जी आवृत्ती आहे ती प्रति सेकंद किती बीट्सवर काम करायची? दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-34 आणि 45-15-41-35. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

रसिको, फ्रँकलिन इन्स्टिट्यूटने विष्णू अटल यांना पदक देताना एक वाक्य लिहिलं होतं, पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा तुमच्या सेलफोनवरून कॉल कराल तेव्हा विष्णू अटल यांचं स्मरण करा. दुसरा प्रश्न विचारला होता, विष्णू अटल यांनी बनवलेली सुरुवातीची जी आवृत्ती ती प्रति सेकंद किती बीट्सवर काम करायची. उत्तर आहे 2400 बीट्स. ज्या श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो, दीपा बालकर, दिपाली विचारे, शुभलक्ष्मी मस्तकर, प्रमोद राऊत, संतोष शिंदे. सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद.

0: नमस्कार रसिक श्रोतेओ, मी शिवाजी साटम. आपण ऐकत आहात 100.1 FM गोल्ड वाहिनी. सुमधुर मराठी गाणी आणि रंजक माहितीसाठी नक्की ऐका FM गोल्ड.
1: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू रसिक हो आणि तुमचा अर्जे मित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहेच. खरं तर कॉल करताना किंवा कॉल आल्यावर त्यावर बोलताना हे जे स्मरण आहे विष्णू अटल यांचं स्मरण जवळजवळ कोणीच करत नाही. खुद्द त्यांच्या स्वतःच्या देशातही हे नाव जवळजवळ कोणालाच ठाऊक नाही. नुकतंच 19 ऑगस्टला विष्णू अटल यांचं दुःखद निधन झालं. रसिकाओ, मी गोपी भोसले आत्तापुरती तुमची रजा घेतो. आज दुपारी 2:30 ते 5 वाजता FM रेनबोवर माधुरी रावराणे तुमच्यासाठी बहारदार कार्यक्रम घेऊन येणार आहे. ऐकत राहा आणि ऐकवत राहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी. धन्यवाद, पुन्हा लवकरच भेटू.

0: निश्चित झाली. असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना कायद्याचं संरक्षण मिळालं आणि कामगारांचं जीवनमान उंचावायला तसंच उत्पादनात सुधारणा करायला मदत झाली.
1: महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 358 तालुक्यांपैकी 265 टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला गेलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही घोषणा केली. राज्यातले सुमारे 75% तालुके या निर्णयाच्या कक्षेत आले असून त्यांच्याकरता राज्य सरकारनं विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीत स्थगिती आदी उपाययोजनांसहित कृषी पंपांच्या वीज बिलातही सवलत दिली जाणार आहे. दरम्यान दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. गणेशोत्सवाचा समारोप करत गणपती विसर्जनाचा सोहळा देशात ठिकठिकाणी पार पडला. मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
0: मुंबईकरांनी 21 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या विसर्जन मिरवणुकीत भावपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला. अलोट गर्दीत लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी या प्रसिद्ध गणरायांसह इतर गणपतींचं आज विसर्जन झालं. गिरगाव चौपाटीवर पूजा आणि आरती झाल्यानंतर हजारो गणेशभक्तांच्या साक्षीने पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात आज सकाळी 11 भक्तांनी स्थानिक मासेमार बांधवांच्या मदतीने लालबागच्या राजाला निरोप दिला. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं सकाळी 10 तर लालबागच्या बाल गणेश मंडळाच्या गणरायाचं 11 विसर्जन झालं. बहुतेक विसर्जन मिरवणुका संपल्या असल्या तरी काही सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन अद्याप व्हायचं आहे अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं 67 नैसर्गिक स्थळं आणि 383 कृत्रिम तलावांवर कडक बंदोबस्त ठेवला होता. तसंच 24,000 जास्त पोलीस कर्मचारी आणि महानगरपालिकेचे 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. विसर्जन झाल्यानंतर आज जुहू समुद्र किनाऱ्यावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून 34 कचरा संकलित करण्यात आला.
1: दरम्यान पुण्यातली विसर्जन मिरवणूक गणेशभक्तांच्या उत्साहात अजूनही सुरू आहे. मध्य प्रदेशातल्या मंडला जिल्ह्यात आज पहाटे विजेची तार अंगावर पडल्यानं विजेचा धक्का लागून 4 मृत्यू झाला तर इतर 3 जखमी झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138 भाग असेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या आजच्या कामगिरीबद्दलची माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
0: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला कबड्डी संघानं सुवर्णपदकाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात भारतानं इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता भारतीय महिला संघानं ही कामगिरी केली. या स्पर्धेतलं भारताचं हे 3रं सुवर्णपदक ठरलं आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशी चौकसी यांनी 1763 गुणांची कमाई केली. मात्र चीननं 1773 गुण मिळवत आशियाई क्रीडा स्पर्धेत नवा विक्रम नोंदवला. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक पटकावलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम एस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र 55 वजनी गटात जदुमनी सिंग याला फिलिपिन्सच्या कार्लो याच्याकडून 0-3 असं पराभूत व्हावं लागलं. पुरुष कबड्डीत आज सुवर्णपदकासाठी भारतीय संघाचा सामना इराण बरोबर होणार आहे. बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत पीव्ही सिंधू तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेन यांचे सामने आज होणार आहेत. पुरुषांच्या 1500 धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंग अंतिम फेरीसाठीच्या पात्रता फेरीत धावेल. पारुल चौधरी आणि तिची सहकारी पूजा महिलांच्या 1500 प्रकारात अंतिम फेरीत सहभागी होतील.
1: दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या सर्व पदक विजेत्यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. साथीच्या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठीच्या उपाययोजना अधिक मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे असं प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी केलं आहे. न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांच्या

उच्चस्तरीय बैठकीत त्या बोलत होत्या. आरोग्य क्षेत्रातल्या आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असावी, याकरता प्रयोगशाळांचं जाळं, आपत्कालीन समन्वय, कुशल आरोग्य कर्मचारी वर्ग, औषधांचा साठा तसंच वैद्यकीय उपचार क्षमता आदी क्षेत्रांचा विस्तार करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा त्यांनी पुनरुच्चार केला. देशाचे माजी प्रधानमंत्री दिवंगत डॉ मनमोहन सिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ मनमोहन सिंग यांनी सार्वजनिक जीवनात पूर्ण निष्ठेनं देशाची सेवा केली असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. देशभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. छत्तीसगड इथं गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक नद्यांना पूर आलाय. इंद्रावती नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. ओदिशामध्ये देखील जोरदार पाऊस सुरू असून सुरक्षेच्या कारणासाठी अनेक जिल्ह्यांमधल्या शाळा बंद ठेवल्या आहेत. उत्तर बंगालमध्ये येलो अलर्ट जारी केला असून 6 जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहतील असा अंदाज आहे. जम्मू काश्मीरमध्ये येत्या 2 दिवसात हवामान ढगाळ राहील आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. उत्तराखंडमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. त्याचबरोबर मध्य प्रदेशातल्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा असल्यानं राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इराणमधल्या मरकाझी प्रांतात आज बस उलटून झालेल्या अपघातात 11 जण ठार तर 24 प्रवासी जखमी झाले. प्रवासादरम्यान चालकाला झोप लागल्यानं हा अपघात घडल्याचं वृत्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठीच्या चर्चेतले मुद्दे लिखित स्वरूपात टिपले जाणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या 265 टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्णपदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होता जयदेव मेनन यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग रुद्रप्रिय पंतुवराली आणि सिंधू भैरवी. त्यांना व्हायोलिन संगत कृष्ण नटराजन आणि मृदंगम साथ NS कल्याण रामन.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलंच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झाले. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल. श्रोते हो.

मित्रों आपणे वातो करी रह्या छे भादरवी पूनमनी। अंबाजी धाममां भादरवी पूनमे भराता मेळानो तो देशना खूणे खूणेथी लोको पगपाळा पदयात्रा करीने अंबाजी धाम पहोंचे छे। भरतभाई दर्जीनो फोन हतो अने एमनुं कहेवुं छे के एमनुं गाम 50 किलोमीटर दूर छे अंबाजी धामथी अने आ वखते एमने मोको मळ्यो के तेओ गणपतिमां जाए अने तेओ गणपतिमां गया हता त्यारे अनेक लोकोने पगपाळा जता एमणे जोया अने ए जोईने एमने खूब आनंद थयो के तेओ बधा पगपाळा जई रह्या छे अने आ पगपाळा जनारा लोकोनी सुरक्षा एमनी स्वच्छता सेवा दरेकनुं खूब ज सारी रीते अहीं ध्यान राखवामां आवे छे। ठेक ठेकाणे विसामां राखवामां आव्या होय छे। एमना भोजननी नास्तानी पाणीनी बधी ज व्यवस्था खूब सरस रीते करवामां आवे छे। एमना सुवा माटे पण सरस व्यवस्था होय छे। नावा धोवानी बधी ज व्यवस्था अहीं होय छे अने चाली चालीने थाकी गयेला लोकोना पगनी मालिश अने मसाज करता लोको पण नजरे पड़ता होय छे। एटलुं ज नहीं कोई मेडिकल इमरजन्सी थाय एना माटे मेडिकल कैम्प अने डॉक्टरो पण हाजर होय छे।